रमक वर्धन दैत जिनंग चंडासुर चंडन मुंड विमुंडन खंडय खंडन खून खिते दामनीत मंगन ध्वजा फरंगन फणी फुंकारण ज्योत जिते सरधार विपर खण दुष्ट प्रकर खण पुष्ट प्रहर खण दुष्ट मथे जय जय हो सी मै खासुर मर्दन भूमा कासल ऊर्ध अधे दामनी प्रहासन सुछम निवासन श्रेष्ठ प्रकाशन।